फिल्मचे धडक गायक कलाकार अजय गोगावले, संगीत आप्युं छे अजय अतुले अने शब्दरचना छे अमिताभ भट्टाचार्यनी।